0: ईशा सुवाने कुरंता
1: कब्बला
0: दिवेही बहुगा सुकुं कुरे वेया कुरता की कोबा
2: अलिफु सीनु नूनु ता शवियन
0: रंगाळु फेनवेरुं एमे मैक को बुनाने की हिने
2: नाने फुलफिलेवो
0: वारर रंगाळु वेहेता फेननिगु मे बुनम की कोबा
2: लिबे फुरसत के बेनुं हिफु माडु कोबला की कुरं कुरा सुवालत तमे
0: मि तैयार वनी दिवेही एफ एम गेनस्ते शवियनी प्रोग्राम
2: शवियनी प्रोग्रामे दिवेही बहुगा सुवालो अन्ना ಕೊಂಗನ ಕೊಣ್ಣನಿ
0: ಕೊಮ್ಮೆ ಹುಕುರು ಅದಿ ಹೊನಿಹರು ದೋಹೆಗರೆ ಅಗ್ಗಡಿ ತಿರಿಹುಗ
3: ಶವಿಯನ್

0: Lille FM, nur die Ecke Megahertz.
1: Timaiki, Hasaba, Nasabke Goto, Matimi, Hakabumu, Emi, Hunge, Tiram, Timai, the Benekama, Hinukure
2: Ekamak Timaiki, Emi Hunang, Ehtiram, Kurami, Hinama. ऐहम मी हुंगे इहतराम तिमाए लिबेने कम यकीन करे इहतराम कुरवा इहतराम होत दवा